0: பியூட்டிஃபுல்.
1: MBC Radio, 24 hours a day.
2: स्वर तरंग,
3: स्वर तरंग,
4: रसिक श्रोत्यांना तुम्हा सगळ्यांचे स्वागत असो. आपल्या दैनिक कार्यक्रमात अर्ध्या तासाचा अप्रतिम कार्यक्रम आहे 2 वाजतापर्यंत. तर रसिको नेहमीप्रमाणे आमची साथ द्या. तर सुरुवात करूया आजचा आपला कार्यक्रम एका अप्रतिम गणेश गाण्याने.

तर सिख संगीत म्हणजे फक्त मनोरंजन नाही, तर ते आपल्या भावना, आठवणी आणि संस्कृतीशी जोडणारे एक सुंदर माध्यम आहे. तर पुढील गीताकडे वळूया.

रसिको अर्धा तास कधी संपला कळलंच नाही तर चहा कॉफीचा कप हातात घ्या, थोडा आराम करा आणि संगीताचा आस्वाद आपण घेऊया, कारण रसिको सुरांमध्ये हरवण्याची वेळ आली आहे. तर पुढील गीताकडे वळूया.

0: ही माझ्या मम्मीची ओढणी आहे.
1: कालपासून दुपट्टा शोधते आणि हा इथे घेऊन बसलाय. मूर्ख कुठला. चल रे.
2: एक्सक्यूज मी.

तर मंडळींनो, आजच्या कार्यक्रमासाठी एवढंच. तर पुन्हा भेटूया एका नवीन कार्यक्रमात नवीन गाण्यांसह आणि नवीन आठवणींसह. तोपर्यंत ऐकत रहा, आनंदी रहा आणि मराठी संगीताशी जोडलेली रहा. तर नमस्कार, धन्यवाद व

श्रोत्यांनो, बाप्पा आले आहेत आता फक्त आरतीत नाही तर प्रत्येक हसण्यात, प्रत्येक आनंदात आणि प्रत्येक मनात त्यांची उपस्थिती जाणू दे. दुःख दूर होऊ दे, सकारात्मकतेने घर भरून जाऊ दे आणि बाप्पाच्या आशीर्वादाने प्रत्येक दिवस सुंदर होऊ दे. गणपती बाप्पा मोरया. तेव्हा श्रोत्यांनो, आमची साथ देत राहा काही गणेश गीतांनी. कार्यक्रम रंगत आहे, या क्षणी ऐकूया नेक्स्ट गणेश गीत, याचा आस्वाद घ्या.

श्रोतनो या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत ते शेवटचे गाणं पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा वाटतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या आपली. पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.